0: नमस्कार ब्रिस्बेनकर मराठी मंडळी, कसे आहात? आपण ऐकत आहात रेडिओ 98.1 FM 4 EB वर मराठी आकाशवाणी, आणि मी आहे तुमचा रेडिओ मित्र हेरंब. आज आपण ख्यातनाम गायक व रचनाकार पंडित श्री जितेंद्र अभिषेकी यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे ज्येष्ठ शिष्य असलेले प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि रचनाकार पंडित श्री हेमंत पेंडसे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. व्यवसायाने यंत्र अभियांत्रिकी विषयातील म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविकाधारक असलेले हेमंतजी लहानपणापासूनच गायन क्षेत्राकडे वळले होते. भुसावळमध्ये जन्मलेल्या हेमंतजी यांनी गायनाचे पहिले धडे हे पंडित मनोहर बेटावतकर यांच्याकडे 4 वर्ष गिरवले. त्यानंतर अभिषेकी बुवांकडे 1978 सालापासून ते पुढे शिकायला गेले. त्यांची मुख्य ओळख म्हणजे अभिषेकी बुवांप्रमाणेच ते एक नेमस्थ शास्त्रीय गायक, एक सर्जनशील संगीतकार आणि एक परिपूर्ण गुरुसुद्धा आहेत. 2023 साली आपण ब्रिस्बेनमध्ये झालेल्या त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या गायनाचा आस्वाद घेतला असेलच, पण संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या रचना देखील प्रसिद्ध आहेत. आपण यूट्यूबवर ते ऐकू शकतो. सावनी शेंडे, रघुनंदन पणशीकर अशा ख्यातनाम कलाकारांनी त्यांच्या रचनांना स्वरसाज चढवलेला आहे. त्याबरोबरच त्यांनी संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रागांवर आधारित बनवलेली सरगम गीतं ही त्यांच्या विद्यादानातील सर्जनशीलतेची चुणूक दाखवतात. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दर्दरसिकांसाठी 10 थाटांवर आधारित एक कार्यक्रम मालिका सादर केली होती, जिने चोखंदळ रसिकांच्या मनात मानाचं स्थान पटकावलेलं आहे. चला तर मग आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात अभिषेकी बुवांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे विविध पैलू. नमस्कार सर, आज आम्हाला अभिषेकी बुवांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही गप्पा मारण्यासाठी वेळ काढलात, याबद्दल खूप धन्यवाद.
1: हो, कारणही तसंच आहे, त्याच्यामुळे वेळ काढायलाच पाहिजे.
0: नाही, खूप धन्यवाद सर. आणि गप्पांची सुरुवात करण्याकरता म्हणून आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की आम्ही सगळे श्रोते बुवांना संगीतकार गायक म्हणूनच ओळखतो, पण शिष्य म्हणून तुम्ही त्यांच्या सहवासात बराच काळ काढलाय, तर तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व कसं दिसलं?
1: हा प्रश्न योग्य आहे. कारण कसं असतं की स्टेजवर दिसणारा गायक दूरवर कुठेतरी लांबवर कोणीतरी गातोय, दूरदर्शनवर गातोय किंवा अजून कुठे गातोय, ज्याला आपण म्हणू की व्यासपीठावर दिसणारी माणसं ही घरात तशीच असतात असं नसतं. त्यामुळे मला ही गोष्ट जरा विशेष महत्त्व देऊन सांगावी लागेल की मी बुवांना पाहिलं ते साधारण माझ्या 7वीमध्ये, इयत्ता 7वी, आणि जळगावमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला कुमार गंधर्व, अभिषेकी बुवा, प्रभाकर कारेकर, नंतर या जयमालाबाई शिलेदार असे लोक होते आणि नाट्य संगीताचा तो कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा बुवांना बघितलं तर त्यांच्या गाण्यांनी मध्यांतर झालं आणि शेवट कुमारजींच्या गाण्यांनी होणार होता. तर त्यांचं गाणं मध्यांतर झाल्यानंतर ते विंगेमध्ये चक्क खुर्ची टाकून बसले आणि बारकाईने जयमालाबाईंचं आणि कुमारजींचं गाणं ऐकत होते आणि कुठेतरी स्टेजच्या मागे आवाज झाला तर त्यांनी चक्क सांगितलं की आवाज करू नका प्लीज, खुणेनेच सांगितलं. आणि ते दुसऱ्यांचं गाणं इतकं बारकाईने ऐकायचं असतं हे मला त्या दिवशी पहिल्यांदा समजलं. तर मला असं वाटतं की माणूस कलाकार म्हणून कसा दिसतो आणि तो प्रत्यक्षात वागतो कसा, या सगळ्या गोष्टी मला एका क्षणामध्ये त्या दिवशी जाणवल्या की हे थोडंसं काहीतरी वेगळं प्रकरण आहे. आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर मी घरी गेलो भुसावळाला. त्यानंतर राजा काळेंची एक मैफिल झाली, राजाभाऊ काळे म्हणून अभिषेकी बुवांचे खूप सिनियर शिष्य, त्यांची भुसावळमध्ये एक मैफिल झाली आणि ती मैफिल भूतोन भविष्यती असंच वर्णन करावं लागेल. यमन, नंतर हंसध्वनी अशा वेगवेगळ्या म्हणजे एका मुशीतून आलेल्या वेगवेगळ्या रागांच्या रचना त्यांनी ऐकवल्या. आणि कित गए श्याम मला अजून आठवत आहे, मी 9वीत होतो तेव्हा आणि मला असं वाटलं की अरे आपण ह्या माणसाच्या गाण्यामुळे इतके प्रभावित झाले की मला, मी तबला सोडून गाणं करायचं असं मला वाटायला लागलं होतं. तसं मी गाणं शिकत होतो, पण बुवांच्याकडे जावं, यांच्या गुरूंच्याकडे जावं ही पहिली जाणीव त्या प्रसंगी झाली आणि त्या दृष्टीने मी शोध घ्यायला सुरुवात केली.
0: वा, म्हणजे हा प्रसंग तुमच्या मनावर अगदी कोरला गेला आणि ज्यातून तुम्हाला बुवांकडे शिकण्याची प्रेरणा मिळाली असं म्हणता येईल का?
1: हा, त्यातून म्हणजे राजा काळे, डॉक्टर राजा काळे, आम्ही त्यांना राजा भाऊ म्हणतो, बुवा पण त्यांना राजा भाऊच म्हणायचे, तर त्यांचं गाणं अक्षरशः काय म्हणूया त्याला, की वाघासारखं होतं, म्हणजे चतुरस्त्र हो. आणि ते गाणं ऐकल्यानंतर माझ्यात बदल झाला की असं आपल्याला गाणं यायला पाहिजे, आणि त्याच्याकरता बुवांच्याकडे आपण जायला पाहिजे. भलेही आपण तबला वाजव, कारण मी तेव्हा तबला शिकत होतो, तबला वाजवत होतो, तबला पुढे करायचं डोक्यामध्ये होतं, आणि मग मुंबईला माझं जायचं, चांगले मार्क मिळाले म्हणून मुंबईला विजेटीआयला ऍडमिशन मिळाली होती, त्यामुळे विजेटीआयला जायचं ठरलं. आणि मग बुवांच्याकडे पहिल्यांदा मी मंगेश दादामुळे, बुवांचा भाचा पण बुवांच्या असंख्य मैफिलींना तबल्याची साथ करणारा, त्याच्या बरोबर पहिल्यांदा अभिषेकी बुवांच्या घरी गेलो दादरला मयूर सोसायटीमध्ये.
0: सर, तुम्ही बुवांच्या घराचा उल्लेख केला, तुम्ही बुवांच्या घरी राहिलात, ती आपण ज्याला म्हणतो की ती खरी गुरुकुल पद्धती, तुम्ही त्यांच्या गुरुकुलात जेव्हा राहिलात तर तेव्हा तुम्हाला गुरुकुलाची शिक्षण पद्धती कशी दिसली, शिक्षण कसं चालायचं, तुम्ही तुमच्या इतर जबाबदाऱ्या, कारण तुम्ही तेव्हा शिकत पण होतात बहुतेक, तुम्ही त्या सगळ्या कशा पार पाडत होतात?
1: हा, तर तेच मी सांगितलं की बुवांच्याकडे त्या दिवशी मी दुपारी 4 वाजता गेलो, तर जनरली लोक झोपलेले असतात असं वाटत होतं, पण आम्ही बेल मारल्यानंतर लक्षात आलं की बुवा रियाजाला बसलेले आहेत आतमध्ये. आणि हो, आणि मग मी तिथे गेलो, त्यांना नमस्कार केला, ते रियाज करत होते तंबुरा घेऊन त्यांचा. आणि मला असं लक्षात आलं की मला त्यांनी विचारलं आणि सांगितलं की बसा बसा, कोणी नाही, कुठून आलात, थोड्या वेळाने प्रश्न झाला, तर मला समजेना की मी तर 10वी झालेलो होतो, हे मला विचारतायत का कोणाला दुसऱ्याला विचारतायत, कारण अहो काहो असा त्याचा सूर होता त्यांचा. ते म्हणाले मी तुम्हालाच विचारतोय, तुम्ही कुठून आला? तर म्हटलं मी भुसावळवरून आलो. आणि बेटावतकरांचं मग त्यांना मी निरोप सांगितला, बेटावतकर सर माझे गुरु भुसावळचे, त्यांची आणि त्यांची फार चांगली जान पहचान होती, कारण बेटावतकर सर स्वतः गायक, उत्तम गायक होते, आणि ते तानपुरे कार्यक्रमाला जे लागायचे ते बेटावतकर सरांचे असायचे, त्यामुळे एकूणच त्यांचं जास्ती चांगलं रिलेशन होतं. बुवा भुसावळला कधी प्रोग्रामला आले तर ते बेटावतकरांच्याकडे हटकून जायचेच. तर मग ते म्हणाले की तुम्ही गाता शिक्षण किती झालं आहे? म्हटलं तबल्याचं शिक्षण थोडं झालं आहे, पण गात बेटावतकरांच्याकडे शिकतोय हळूहळू. म्हणाले डग्गा दिला आणि म्हणाले की ठेका वाजवा, कारण त्यांचा तबला वादक 5:30 वाजता येणार होता. अरे बापरे, मला प्रश्न पडला की, पण डग्ग्यावर मी ठेका धरला आणि त्यांना तो पसंत असावा. मग त्या दिवशी मी 6 वाजता तिथनं संध्याकाळी 6:15 निघालो. अशी पहिल्या दिवशीची ओळख. मग तेव्हा मी विचारलं की मी येत जाऊ का? ते म्हणले या, आम्ही रियाजाला बसलेलंच असतो. आणि तेव्हा घरी कोणी नव्हतं, म्हणजे बुवांची फक्त आई होती म्हातारी, आणि बुवांच्या मिसेस शौनक आणि मेखला हे लोणावळ्यामध्ये बुवांनी एक बंगला घेतलेला होता. तिथे फार सुंदर, ज्याला आपण म्हणू की इतकं कल्पनेच्या पलीकडचं सुंदर असं वातावरण आणि असं गुरुकुल होतं. तर तिथे बुवा आणि हा सगळं कुटुंब तिथेच राहत होतं. परंतु व्हायला काय लागलं की प्रत्येक मैफिल ठरवली की त्याचं रिझर्वेशन करायला मुंबईला या प्रत्येक मैफिल, कारण तेव्हा काय ऑनलाईन रिझर्वेशन नव्हतं,
0: बरोबर,
1: कुठेही जायचं, हां कुठेही जायचं तरी मुंबईला या, म्हणजे उत्तरेकडे जा दक्षिणेकडे जा मुंबईवरनच रिझर्वेशन. याचा खूप त्रास व्हायला लागला आणि मग त्यांनी असं ठरवलं की मुंबईला आपण शिफ्ट व्हायचं. तर पोर्तुगीज चर्च जवळ दादरला कीर्ती कॉलेज लेन मध्ये मयूर सोसायटी म्हणून आहे, तिथे ते राहायला आले. आणि मग मुलांच्या शाळा वर्ष संपल्यानंतर एप्रिलमध्ये विद्याताई शौनक आणि मेखला असे तिघ जण येणार असं ठरलेलं होतं. तर त्यामुळे मी एकटाच होतो, दुसऱ्या दिवशी पण मी गेलो. मग तो ते सुद्धा दुपारी 2:30 वाजता 2:45 तर नक्की उठायचे आणि स्वतः चहा करून आईला चहा द्यायचे. मग आईशी ते कोकणीत बोलायचे, आई म्हणजे त्यांचं फार लाडका जीव की प्राण असायचा. त्यामुळे मुलगा आणि आई यांच्यातलं नातं काय असतं ते मला बघायला मिळालं. आणि मग हा आणि मग 3:30 पर्यंत बहुतेक तिघ चौघ जण शिष्य यायचे शिकायला. त्याच्यामध्ये आशाताई खाडीलकर, नंतर अर्चनाताई कानेरे, हे प्रसंगानुरूप म्हणजे त्यांचा काही प्रोग्राम बुवांचे जेव्हा असायचे आणि त्यांना गायचा असेल तर त्या बंदिशी बसवायला किंवा त्या रचना बसवायला म्हणून त्या दोघी यायच्या. देवकी पंडित ती त्यांच्या नात्यातलीच असल्यामुळे म्हणजे ती बुवांना सुद्धा मामाच म्हणते. तर हा उषा पंडित म्हणून देवकीची जी आई आहे तिचा भाऊच. तर त्यामुळे हे सगळे लोक दुपारी यायचे आणि कोण कोण काय काय बुवांच्याकडनं घेत असायचे. आणि ते घेत असताना मला लक्षात यायचं की बुवा हे एका रागाचा प्रश्न विचारला तर 4-4, 6-6, 8-8 बंदिशींच उदाहरण देऊ शकणारे गवईये, व्यासंगिक कलाकार होते. आणि त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण म्हणजे ते स्वतःच बघा, म्हणजे आता ते मी गेलो ते साल होतं 1978 आणि ते प्रचंड प्रचंड फेमस प्रचंड ज्याला आपण म्हणतो की बिझी कलाकार होते. आणि ते केल्यानंतरही बिझी केले असल्यानंतरही आपला स्वतःचा रियाज आणि विद्यार्थ्यांना शिकवणं हे तितकंच महत्वाचं मानत होते, ही गोष्ट फार विशेष होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिकायला आलेले म्हणजे मी सोडलं तर बाकीचे सर्व कलाकार हे कलाकार होते.
0: म्हणजे ते ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कलाकार होते.
1: एस्टॅब्लिश्ड कलाकार होते म्हणजे आता मला अजून आठवत आहे की अजित काका म्हणजे अजित कडकडे, राजा भाऊ, नंतर रामदास कामत किंवा प्रभाकर काका असे अनेक कलाकार. मी मगाशी म्हटलं तसं की देवकी पंडित असे खूप कलाकार येऊन जायचे त्यांच्याकडे. नंतर अशोक पत्कींना मी बघितलं होतं तेव्हा. तर सांगायचं हे म्हणजे काय की त्यांचं रुटीन असं असायचं, सकाळी ते 4:30 वाजता पहिली तंबोऱ्याची तार त्यांच्या खोलीमध्ये वाजायची. आम्ही इकडे आमच्या आजींच्या खोलीमध्ये होतो आणि आजींच्या खोलीमध्ये आम्ही स्वर लावून बसायचो. बघा की मुंबईसारख्या ठिकाणी खिडक्या बंद करून, कारण आपल्या आवाजाचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून आमचा दिवस खिडक्या बंद असलेल्या परिस्थितीत सुरू व्हायचा. फॅन लावायचा नाही, कारण फॅनमुळे तानपुऱ्याचा नीट स्वर मिळत नाही. आणि मग बुवा बुवांच्या खोलीमध्ये मी इकडे मी असायचो, माझ्या बरोबर सुधाकर भैया म्हणजे सुधाकर देवळे हे उज्जैनचे, ते शिकायला आले होते. ते देखील सगळं सोडून आले होते. हे रमेश सुकटणकर म्हणून होते गोव्याचे, ते 2 वर्षाच्या स्कॉलरशिपवर गोवा गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपवर आले होते. म्हणजे थोडक्यात हे सगळे त्यांचं घर सोडून बुवांच्याकडे राहायला आलेले होते.
0: बापरे.
1: आता एका घरामध्ये किती माणसं, तर एका घरामध्ये नंतर पुढे दरेकर आले, मोहन कुमार दरेकर ते आले, ज्याला आपण म्हणू की घराची घरामध्ये जागा नव्हती, पण बुवांच्या मनामध्ये आणि वहिनीच्या मनामध्ये म्हणजे अभिषेकी बुवांच्या मिसेस विद्याताई, विद्याताईंच्या या दोघांच्याही मनामध्ये खूप मोठी जागा होती. आणि माझा तिथे शौनकचा मॅथ्सचा अभ्यास घेण्याच्या निमित्ताने घरात राहण्याचा प्रसंग आला आणि मी घरातलाच झालो.
0: वा सर, एवढ्याशा मुंबईच्या त्या छोट्याशा घरामध्ये इतक्या सगळ्या शिष्यांना सामावून घ्यायचं आणि त्यांचं शिक्षण चालू ठेवायचं, आणि तुम्ही म्हणला तसं तोपर्यंत अभिषेकी बुवा आधीच प्रसिद्धीला आलेले होते. सर, त्या काळात मत्स्यगंधा आणि ही सगळी नाटकं येऊन गेली होती ना त्यांची?
1: हो हो, म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा धाडीला राम तिने का म्हणी हे नाटक ऑलरेडी गाजत होत त्यावेळी. कट्यार, मत्स्यगंधा ह्या नाटकांनी तर काय म्हणूया, लेकुरे उदंड झाली, अक्षरशः धुमाकूळ घातला आहे असंच त्याचं वर्णन करता येईल. इतकी नाटकं ही प्रचंड गाण्यामुळे तर फुल व्हायची. ययाती देवानी असेल किंवा अजून कुठली असली, सांगायचं असं की ते संगीतकार म्हणून खूप प्रसिद्ध होते, गुरु म्हणून तर खूपच मोठे होते. आणि स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहिले, मी नंतर पुढे उल्लेख करणारच आहे त्याबद्दल, विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहणं हे जरा अवघड असतं बरं का. स्वतः फेमस झाल्यानंतर ते मात्र तसे होते हे नक्की बघितलं.
0: तोच धागा पकडून सर मला पुढे जाणून घ्यायला आवडेल की एवढ्या सगळ्या प्रसिद्धीनंतर इतक्या बिझी शेड्यूल मधनं ते तुम्हाला शिक्षण द्यायचे कसे, त्यांची शिकवण्याची पद्धत काय होती?
1: हा, मी जसं म्हटलं तसं की 4:30 वाजता आम्ही आमचा तंबोरा वाजलाच पाहिजे असं
0: शिस्त
1: असायचं. हो, म्हणजे 4:00 उठणं आलंच
0: बरोबर.
1: आता ती घराची परिस्थिती अशी होती की एक बेडरूम बुवांची असायची. आता मुंबईतलं मयूर सोसायटीतलं ते घर होतं, ते कितीस मोठं असणार, एक बेडरूम म्हणतो तसं की ती बुवांची, त्याच्यामध्ये बुवा, वहिनी आणि मेखला असे तिघ जण. तेव्हा माझ्या अंदाजाने मेखला साधारण 5 वर्षाचीच होती आणि शौनक साधारण 10 वर्षाचा होता, त्यामुळे तो आमच्यासोबत आमच्या खोलीमध्ये असायचा. मी नंतर शौनक असायचा, देवळे असायचे आणि कॉटवर आजी. असं असताना आम्ही सकाळी 4:30 वाजता खिडक्या बंद करून खर्ज्याची प्रॅक्टिस, आमचा रियाज चालत होता. तो साधारण 5:30-6 पर्यंत झालं की चहा करायचा आणि देवळाचं आवडतं काम होतं, देवळे फार सुंदर स्वयंपाक बनवायचे आणि सकाळचा चहा. हो, सकाळचा चहा झाला की आम्ही म्हणजे बुवा बाहेर चालायला जायचे. हो, आणि मग आल्यानंतर 8 वाजता बुवांचा परत रियाज सुरू व्हायचा. रियाजामध्ये म्हणजे पहिला रियाज आम्हाला तो आम्ही आमचाच करायचो, पण तो आम्हाला त्यांनी 1-2 घेऊन बसवून सांगितलं की तुमचा तानपुरा कसा लागला पाहिजे, तानपुरा उत्तमच लागला पाहिजे. आता हा तानपुरा लावणे हा जो प्रोसेस होता, तर तो मला बेटावतकरांच्यामुळे फार चांगल्या पद्धतीने ती गोष्ट समजली होती. समजली म्हणजे मला तो त्यांनी मला एकदा बेटावतकरांनी सांगितलं होतं की तुला गाता नाही आला तरी चालेल, पण तुला चांगला तानपुरा लावता आला तरी मला समाधान मिळेल. इतकं तंबोऱ्या लावण्याचं समाधान त्यांचे लोक मानायचे
0: आणि इतकं महत्वाचं
1: भीमसे. हा, आता कसं झालंय, आता तुम्ही काय म्हणूया त्याला की आय तबला प्रो लावल्यानंतर सेकंड भरामध्ये तुम्हाला तुमचं गाण्याचं वातावरण लगेच मिळतं
0: बरोबर.
1: तेव्हा तसं नव्हतं, तेव्हा तुमचा तानपुरा तुम्हाला चांगल्या पद्धतीने लावायला लागायचा आणि तो लावताना अत्यंत एकाग्रता असणं गरजेची असायची. म्हणजे फॅन सुद्धा लावलेला चालायचा नाही तुमच्या. तर हे सगळं मी तानपुरा लावलेला बघितल्यानंतर बुवांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं बेटावतकरांकडून शिकलात का हो, म्हटलं हो. मग बुवांच्या बरोबर मी जेव्हा जेव्हा जायला लागलो तेव्हापासून तंबोरा लावायची जबाबदारी माझीच असायची. कार्यक्रम
0: महत्वाची जबाबदारी तुमच्यावर आली.
1: हा, खूप खूप काही मोठा नव्हतं मी तेव्हा, तसं बघितलं तर 12वी, पण मी आणि मग ते 8 वाजता ते स्वतः रामाश्रय झा साहेबांच्या पुस्तकांचा अभ्यास करत होते. तेव्हा झा साहेबांचे अभिनव गीतांजलीचे 3 भाग प्रकाशित झाले होते. आणि झा साहेबांच्या बद्दल तर बुवांना खूपच आदर होता. त्यांच्या बंदिशींचा अभ्यास करायला सुरुवात केली. तर बघा म्हणजे ते आम्हाला घेऊन त्या बंदिशी शिकवायला त्यांनी सुरुवात केली. आणि एखाद्या उत्तम कलाकाराने विद्यार्थ्यासारखं बसून तो त्यांचं विवेचन वाचायचे, त्या रागाचं विवेचन वाचायचे आणि त्या रागातल्या तानांचा पॅटर्न त्यांनी काय दिलेला आहे ते बघायचे, बंदिशींचं नोटेशन त्यावर काय त्यांची कहन आहे हे सांगायचे. आणि मग त्यांचं बंदिश शिकवणं सुरू व्हायचं. बंदिश शिकवताना आम्हाला मध्येच विचारायचे का सुमिरन म्हणजे काय हो, किंवा हा म्हणजे आपण बंदिश पाठ करायची, त्याचं जे आहे प्रोज आहे ते पाठ करायचं आणि ते पाठ केल्यानंतर त्याचा अर्थ समजवून घ्यायलाच पाहिजे असं त्यांचं मत असायचं. आणि त्यामुळे आम्हाला ते थोडस अवघड गेलं. या प्रसंगात भरपूर शिव्या पण खाल्ल्या.
0: का बरं?
1: तुमचं वाचन नाही. कारण वाचन नाही. अभिषेकी बुवा एक तर गाताना तरी दिसले किंवा वाचताना तरी दिसले आम्हाला ऑल द टाइम 24 तासात. कारण झोपणे ही क्रिया होती, ती आम्ही आधी झोपून जायचो, ते वाचत पडायचे आणि पहाटे आमच्या आधी लवकरच उठायचे, दुपारी सुद्धा ते वाचत पडायचे. वाचन ही वाचन मी त्यांचं बघितलं ते रेल्वेच्या प्रवासामध्ये. तर हा जो प्रकार होता की वाचा, तुम्हाला भाषेचं उत्तम नॉलेज असणं गरजेचं आहे, मग ती इंग्लिश असो किंवा हिंदी असो किंवा मराठी असो. कोकणी त्यांना किती भाषा येत होत्या बघा, कोकणी उत्तम कारण ती मातृभाषा.
0: बरोबर.
1: नंतर संस्कृत, संस्कृत मध्ये तर त्यांनी एम ए केलं. नंतर म्हणजे हो शिक्षण ही त्यांची पहिली महत्वाची गोष्ट त्यांनी स्वतः केली. आणि सतत ते लोकांना देखील असंच सांगायचं की हे आपण लक्षात घ्या की शिकलात तर तुम्हाला भवितव्य आहे, शिक्षण न घेता उगाच बाता मारू नका. त्यामुळे मग मी पुढे सांगेनच तो प्रसंग. पण शिक्षणातून माणसाला विचार करण्याची एक लेव्हल प्राप्त होते. आणि बंदिशींचे अर्थ काय आहेत, त्या बंदिशींनी काय सांगितलं हे पण आम्हाला कधीतरी विचारायचे आणि उत्तर देतानाही आली तर आमची हजामत असायची त्या दिवशी. आणि मग त्यांनी वेगवेगळे बंदिशींमधले जे गोष्टी होत्या, रागामधल्या गोष्टी होत्या, म्हणजे आता आपण म्हणूया की मी जेव्हा शिकायला सुरुवात केली ती जवळपास 1.5-2 वर्षानंतर त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. त्याच्या आधी मी त्यांचं ऐकतच होतो, पण ते ऐकताना आपण म्हणतो तसं एखादी गोष्ट पाठांतर करायची, कशी पाठांतर करायची, तर मला असं लक्षात आलं की म्हणजे एखादा राग तुम्ही जर घेतला तर बघा तुम्ही, मी आता तुम्हाला भैरव रागातली एक आम्हाला त्यांनी झा साहेबांची बंदिश सांगितली आणि ती हा ती बंदिश घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे रागाचा आराखडा असायला पाहिजे पण तो असण्यासाठी बंदिशीची गरज असते. म्हणजे बंदिश इतक्या वेळा पाठ करा आणि चांगली बंदिश पाठ करा, चांगल्या रचनाकाराची बंदिश पाठ करा, पारंपरिक बंदिश पाठ करा, म्हणजे तुम्हाला ते सगळं चांगल्या पद्धतीने रागाचं स्वरूप समजायला सोपं जातं. म्हणजे आता हे बघा,

0: आता बघा, मी आज गातोय 80 साली मला शिकवला हा राग, ही बंदिश. पण आज ही बंदिश पाठ आहे त्याचं कारण किमान 108 वेळा एका बैठकीमध्ये ती म्हटली गेलीच पाहिजे असा दंडक. म्हणजे बंदिशींचं पठण या गोष्टीला अनन्य साधारण महत्व होतं त्यांच्या दृष्टीने.
1: बरोबर.
0: ह्या शिकवण्याच्या संस्कारांमुळे कसं झालं की आजही मला मग ते सांगायचे की एकताल वाजतोय म्हणजे तबला वादक वेगळी चूल मांडून बसलाय असं नाही. तुम्हाला प्रत्येक मात्रेचा हिशोब तुमच्या गाण्यातून दाखवायचा असतो. तुमचे शब्द असे पाहिजेत. तुम्ही जेव्हा बंदिश बांधता तेव्हा पाचव्या मात्रेला एकतालामध्ये काहीतरी घडत असतं,
1: हो,
0: साऊंड मधून काहीतरी मिळत असतं. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बंदिशीतला तो शब्द, तो स्वर, या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने पाठ असायला हव्यात असं त्यांचं. त्या दृष्टीने आम्हाला त्यांनी सगळे ख्याल आमच्याकडनं बसवून घेतले, आम्हाला शिकवले. आणि मग आम्हाला कधी सुगम रचना, नाट्यसंगीत हे आमच्या नेहमीच्या शिकवण्यामध्ये कधी शिकवलं नाही. कारण ते परफॉर्मन्स म्हणजे कार्यक्रमाच्या वेळी ते आम्ही आत्मसात करावं अशी त्यांची अपेक्षा होती. आणि तिथे ऑनलाईन ट्रेनिंग म्हणतो तशा पद्धतीचं ऑनलाईन परफॉर्मन्सच्या वेळेचं ट्रेनिंग हे पण आम्हाला त्याचाही अनुभव खूप मिळाला. तर अशा पद्धतीचं आमचं शिक्षण होतं.
1: ही खूप महत्वाची गोष्ट आहे सर, की सुगम, नाट्यसंगीत ह्यांचं शिक्षण त्यांनी तुम्हाला, कारण त्या परफॉर्मन्सच्या कला आहेत म्हणून त्यांनी परफॉर्मन्सच्या थ्रू दिलं असं म्हणता येईल का?
0: हा नाही, म्हणजे काय होतं माहितीये का, की राग संगीत म्हणजे आपण ज्याला आता सगळेजण शास्त्रीय संगीत म्हणतो, तर शास्त्रीय संगीत याचं शिक्षण घरी असायचं. घरी सुगम संगीताचं किंवा बाकीच्या कुठल्या भक्ती संगीत, सुगम संगीत, काय म्हणूया त्याला, पण जे कार्यक्रमामध्ये असायचं तर ते कार्यक्रमामधलं संगीत किंवा ते कशा पद्धतीने परफॉर्म करायचं हे तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये तानपुर्याला बसलेला असाल तेव्हा ते ज्याला म्हणतो आपण जीवाचा कान करून ऐकणे, ते मात्र आमच्या बाबतीत घडलं. कारण का तर आम्हाला ते अलर्टनेस गायकाच्या नसानसात कशा पद्धतीने भिनलेला असावा हे मात्र आम्ही बुवांच्या मागे तानपुऱ्याला बसून शिकलो. तर सुगम संगीत ही कमी दर्जाची आहे, शिकवायची गोष्ट नाही आहे असं त्यांचं मत नव्हतं.
1: माझ्या रसिक श्रोत्या मित्रांनो, आपण आज पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेतलेला पंडित हेमंत पेंडसे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला. पुढच्या गुरुवारी दुसरा भाग ऐकायला विसरू नका. तोपर्यंत आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या आणि त्यांनी गायलेल्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेऊया. सर्वप्रथम आपण ऐकूया रणदुंदुभी नाटकातलं मालकंसरागावर आधारित दिव्य स्वातंत्र्य रवी हे गीत. या गीताचा गीतकार आहेत वीर वामनराव जोशी आणि संगीत आहे वझे बुवांचं.

0: तर या गीताबरोबरच आपण आज पंडित जितेंद्र अभिषेक जयंती विशेष कार्यक्रमाचा पहिला भाग इथेच समाप्त करत आहोत. तुमचे अभिप्राय, सूचना आणि प्रतिक्रिया तुम्हाला जरूर कळवा. या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथेच रेडिओ 98.1 FM 4EB वर पुढच्या गुरुवारी ऐकायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.
1: If you missed part of today's global program, or you would like to listen to the whole program again, you can. Simply head to our website, 4eb.org.au. Click on Global On Demand and select the language program of your choice. It's that easy. Global Digital On Demand is available now.